0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आईच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत.
1: आईच्या या कार्याचे प्रमुख उलोवपीन निवृत्त झाल्या, पूण उलोवच्या ते निवृत्त जावंक ना, ते आनीक मस्त उलोवंक आसा. त्या देखून आज तिका आमी दिल्लो टायम इल्लोसो उतरोन इल्लोसो मुखार वसोनूच आसा, पूण ती आज त्या मोगा मळान हांगासर बसून आमकां आयकूनच आसा. तशें म्हणटासतना तिकाय उपगोण जावन अशें चिंता. आनी आयच्या ह्या कार्याची प्रमुख उलोवपीन जावन आसा आमची मनसेन जस्सी कुटिन्ना किन्नी गोळी निवृत्त शिक्षकी, तांची मोठवी व्यक्ती परिचय दिवच्याक हांव विनंती करता. आमच्या कटल सभा बोंदेल घटकाचे कार्यदर्शी मनसेन ओलिव्हिया डिसा तुमचे लागी.
2: समेस्त शिक्षकांक शिक्षक दिसाचे शुभाशी. आयच्या ह्या कार्याची म्हळ्यार शिक्षक दिवसाचरणाची प्रमुख उलोवपीन जावन आसा मनेस्तीन जेसिंता कुटिन्ना. तांची ओळख करून दिवंक हांव संतोश पावतां. मनेस्तीन जेसिंता कुटिन्ना प्रस्तुत किन्नी गोळींत वस्ती करून आसा. तिचें शिकप BA/BEd शिक्षण क्षेत्रांत 30 आनी 8.5 वर्सां हायस्कुलांत शिक्षकी जावन सेवा दिल्या. 30 आनी 8.5 वर्सां म्हळ्यार लांब अवधी शिक्षकी जावन तिणें अनुभव जोडला. तिणें सेवा दिल्ले संस्थे जावन आसात पॉम्पे ज्युनियर कॉलेज किरें आनी सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेज बचपे. हांगासर हायस्कूल विभागांत सेवा अर्पून 2022 वर्सा ती निवृत्त जाल्या. निवृत्ती उपरांत आपल्या कुटुंबा संगी शांत निवृत्त जीवन सरून आसा. तितलेंच न्ही, ती इतर समाजसेवेच्या चटवटिकेनी मेतेर जावन आसा. ती तांच्या पिरगजेंत वाड्याची गुरकारण जावन सेवा दिवन आसा. मोगाळ मनेस्तीन जेसिंता, हांव सुमेस्तच्या नांवान तुमकां अभिनंदन पटयता आनी बरें मागता. आतां तुमचो संदेश आयकूंक आमी आतुरायेन आसा. देव बरें करूं.
3: मोगाचनो, हांव शिक्षकी, देखून म्हाका आज लास्ट पिरियड म्हूण चिंता. दया करन निदा नाकात, गरे नाकात, ह्या जांबायो काडी नाकात. कित्याक म्हळ्यार शिक्षका विशयांत तुमी मस्त डेफिनेशनां आयकल्यांत. तातूंत एक ल्हानसो एक जोक सांगता हांव तुमकां, तुमी न्हिदोंक सुरू करच्या पयलें. 9th स्टँडर्ड सोशल सायन्सांत एक लेसन आसा ऑक्युपेशन्स, वृत्ती. त्या वृत्ते विशयांत पाठ करतना मास्टरां सवालां विचारनच गेलो. लाद्रो पेद्रो कजुआंक सगळ्यांक विचारली. रैत म्हळ्यार कोण, मेस्त म्हळ्यार कोण, पुराय विचारन पास्को विचारले. पास्को शिक्षक म्हळ्यार कोण म्हूण, पास्कोची जाप कोण म्हणून दितात गी म्हाका. पास्को म्हणालो, क्लासींत सकड न्हिदोन आसतना कोण पडे उलोवनूच आसता तो शिक्षक म्हण. सर म्हज्या मोगाच्या शिक्षक भोंवडानो, तुमकां सर्वांक पयल्यान पयले हांव म्हजो मोगाचो आनी मानाचो गौरव अर्पिता आनी वेलकम टू माय पिरियड. दुसरें, हांगा आसले पुरो शिक्षकांक, सेवा निरतांक, सेवा निवृत्तांक आनी विविध रितीन शिक्षकांचो हुद्दो नासतना, टायटल नासतना शिक्षण दितल्यांक सर्वांके शिक्षकांच्या दिसाचे परबे पाठयता. हॅपी टिचर्स डे. आतां म्हाका शुअर जालें, म्हाका 20 मिनटां दिल्यांत हांवें 20 मिनटां पाठां करयत. 20 मिनटां जाल्ल्या फुडले म्हज्या जिणयेंत हांवें शिक्षण क्षेत्रांत पाळिल्लें एक नियम आसा. भुरग्यांनी म्हाका खुशयेन वळखचें जाल्यार मोगान पळय जाल्यार एक कारण जसिंत मीस बेल आद तक्षण बरतारे, बेल आद कूडले चॉक पुस्तकां केल्या इट्टू होतारे म्हणून. दॅट इज डिसिप्लीन. भुरग्यांक आमी एक रोल मॉडेल जायचे. तुम्ही 20 मिनटां जाल्ल्या कुडले चीट धाडयेत, हात वयर घालयेत या बेल दिवयेत. हांव इमिडियट स्टॉप करता. कित्याक म्हळ्यार म्हाका उलोवंक आसलें कालें चिंतिल्लें. तातूंत सादारण 50% आमच्या गोवळीक बापांनी सांगून जालें. मागीर एक संदेश मनेस्त स्टॅनी अल्वारेसान दिवन जालो. तशें जाल्ल्यान म्हजें काम उणें जालें. सो आय एम नॉट टेकिंग इट इजी बट मेकिंग इट इजी. आमचे कामाक मुंदर सुनया. आज म्हाका दिल्लो वेळ 20 मिनटां आनी उलोवंक स्टिफन कॉड्रस सरान सरकाले उलोवचें म्हणटना 10 विशय धाडले. ते 10 विशय पळयता पळयतना हांवें चिंतलें 2.5 वरां उलोवयात म्हणून. नाका म्हळें, दोनूच विशय आज हांव तुमचे लागीं उलयतां. एक आमच्या शिक्षक वृत्ती, या हांव म्हणटा ती वृत्ती न्ही, तें एक मिसांव आजकालच्या परिस्थितींत हाचें महत्व कितें म्हणून. उपादेसी दिना या तुमकां खालेय सांगना कित्याक जाय तितले रिफ्रेशर कोर्सांक वेतात तुमी, ट्रेनिंगाक वेतात, तुमचे खान केप्पे जाल्यात म्हणना. आनी शिक्षकांक होगोळसून होगोळसून सर्वज्ञ म्हणटा पळय, होगळी होगळी एन्न होन्न शूलक केरीसिदरो म्हणून पाशेसो खांबो रुखासो जावं पत्रासो जावं बंगारासो जावं पाशी पाशीत शिक्षकां मेळ्ळी, तोंडां बवल्लींत आसली. आतां हांवें उलोवंक सुरू केल्ले उपरांत थोडे जोक्स जाल्ले उपरांत थोड्यांच्या तोंडार इल्लो उल्लास आयलो, अखेर मुसर सांबाळ्या. आतां फस्ट ऑफ ऑल शिक्षकांच्या दिसाचो महत्व. कोंकणी साहित्य अकादमीच्या अध्यक्ष लागीं हांव एक सांगूंक अपेक्षिता कितें म्हळ्यार, म्हाका कोंकणी म्हळ्यार मस्त मोग, म्हजी मायभास आनी म्हजी कोंकणी सादारण बरी आसा म्हूण म्हाका भोगता. तरी पूण सवयेच्या बळान मोदे खंय कन्नडा इंग्लीश आयल्यार बक्षिसे. ह्या प्रत्ययेच्या महत्व विशयांत हांव तुमकां कोटेशन्स मात्र सांगता, उरले तुमी चिंतीचे. कित्याक म्हळ्यार तुमी शिक्षकां बोट दाखयल्यार जाल्यार दिजे म्हणून ना, काले करतात तुमी हात गिळून सोडटात. सो अर्थ करणकाण घेवनशें तुमचें काम. आतां फस्ट ह्या दिसाचो आमच्या व्रत्येचो महत्व. फाटल्या 2-3 दिसांत हांव न्हू युट्यूबार आयकलें, हांवें खंय खंय वाचलें पळयलें, इस्कॉलान आसतना आयकतलें, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदिशंकरान बरयल्लो श्लोक हो संस्कृताचो, 1000 वर्सां जाल्यार पूर्ण जावना, आजी की मिनिंगफूल. पूण आमकां शिक्षक म्हणा ताणें गुरु म्हणा तर तफावत आसा की खंडीत आसा. केवल पुस्तकां बदलें काय शिक्षण दिताय तूं शिक्षक, पूण तुज्या हातांत आसल्या भुरग्याचें जीवन रुपीत करताय, व्यक्तित्व रुपीत करताय तर तूं गुरू. ताची व्याप्त मस्त व्हड आसा. तर गुरूक खल्याक होलिसिलां, खल्याक कंपेर केलां गी म्हळ्यार, तूं रचणार तूं पोसणार तुमचो करताय संहार. तर सृश्टी करची आमी विनाश करची आमींत जाल्यार आमी काले करी जाय, हें चॉयस आमचें. आमी सृश्टी करी जाय. देवान हातांत आमच्या आव्याची माती दिवन सोडल्या, ती मुद्याक हाडचें मोळचें ताका रूप दिवचें आमचेर सोडलां. आनी आमी ते वृत्ती म्हण गावचे नाका, आमी मिसांव म्हण काणगेया. देर इज डिफरन्स वृत्ती प्रोफेशन. तुका एका फिल्डांत एक्सपर्टायज आसा, एक दक्तेर तें ताचें प्रोफेशन, ताच्या प्रोफेशनाचें काम मात करता. पूण टिचर मिसांव करता. हांव BA BEd जावन म्हजे सब्जेक्ट इंग्लीश सोशल सायन्स शिकयता कोणा वय, तातूंत म्हाका एक्सपर्टायज आसा. पूण एका भुरग्याचें व्यक्तित्व रुपीत करूंक म्हजें इंग्लीश आनी सोशल सायन्स पावना. हांवें त्या भुरग्या सांगात, भुरगें जावंक आसा त्या भुरग्याक एक आवय जावंक आसा, त्या भुरग्याक एक भयण जावंक आसा, एक मार्गदर्शक जावंक आसा. त्या दाणा मात्र हांव एक गुरु जावंक सोदता. शिक्षकांच्या महत्वा विशयांत हांव थोडे संगती तुमच्या मुखार दवरतां. एक डॉक्टर सर्वेपल्ली राधाकृष्ण विशयांत सडीत नाका, गवळीक बापांनी येदोळसो सांगला. तसल्या एका महान व्यक्ती, ते महान चेतना म्हणटा आमची सकत, ताच्या हुद्द्या धर्मान ताका गौरव मेळिल्लो न्ही, बगार खंयचे खंयचे हुद्दे ताणें स्विकार केले त्या हुद्द्यांक ताचे धर्मान गौरव मेळ्ळो. आमचे बोवारी पळय, ह्या व्हडले हुद्देदार वृत्ती जातस निवृत्त जातात, ताच्या उपरांत कोण केर करता, कोणी करना. हुद्दो गेलो तुजो गौरव गेल्ल्या बरी. पूण डॉक्टर राधाकृष्णनान कितें केलें, तो खंयच्या हुद्दो ताणें अलंकृत केलो त्या हुद्द्याक ताणें गौरव वाडलो. मगाच्या शिक्षकांनो, आमी शिक्षकां काल आमकां डिकेशीन एक बरी खबर दिल्या, आमकां एक विशेशण ऍड करूंक सांगला, TR म्हणून घालया. कितली TRP जाली ताची गोत्तू ना. पूण खालें जाल्यार एक संतोशाची गजाल, एक रेकग्नेशन मेळ्ळें आमकां. पूण ताच्या धर्मान आमकां रेकग्नेशन नाका. टिचरांक भौशा मरण ना. म्हजी टिचर वंदनेन शिकयल्ली टिचर, ती सोरो 40 वर्सां जाली कोणा, पूण आजून म्हाका तिणें पुसल्ली दुकां तिच्या उस्क्यार बसोवन हाताक धरन तें बरोवंक शिकयल्लें तें चित्रण आजून म्हज्या मतींत आसा. म्हजी टिचर कुडीन मेला जावंक पुरो म्हजे थंय ती जिवंत आसा. तिणें म्हाका कितें शिकयलां भुरग्यांक कशें पळयचें, तें हांवें म्हज्या वृत्तेन मुंदरसून येलां. आतां हांवें शिकोवची विद्यार्थी ते मुंदरसून व्हरतात, त्या देखून शिक्षकांनो आमी भागी. तोंडा बावय नाकात, आमी भागी. दुसरें हांव सांगतां, दुसऱ्या खंयच्या रिझना खातीर हांवें आतां ह्या विशयान थोडें रेफर करतना एक चायनीज सांगणी म्हाका अशी वाचूंक मेळ्ळी. जर तर तूं एका वर्साक योजन घालता, इफ यू आर प्लॅनिंग फॉर 1 इयर बातवंक, एका दशकाक 10 वर्सांक तूं योजन घालताय रूख झाडां लाय, जीण पर्यंत योजन घालताय तर शिकाप दी. थंयसर परतून येता, आमीच आमी बागी. ओ पदाद, आनीक तिके पाटी करता. तिसरो इन्सिडेंट सांगता. देर इज ओन्ली वन प्रोफेशन, एकच वृत्ती असची आणि त्या वृत्ती जाऊनच उरल्या पुरा वृत्ती उपजतात, ती जाऊन असा शिक्षक वृत्ती. आता ओपतात गी बागी म्हणणं हा इल्लेशे तकल्यो सडीत हालोंक सुरू झाल्यो. तसे नाही असता शिक्षकांक उदेवसो सूर्यो म्हणतात, जळती वात म्हणतात, खाले काले म्हणतात. हांव सामातेवाचो वांजेल वाचताना म्हाका हांवें चिंतलें जे पांचव्या अध्यायान दोंगरा वयल्या प्रसंगान आठ बागी दिल्यात, भौशे जेजू आतां आल्लो जाल्यार आमकां नवो बागी करतो ना गे. बागी तुमी शिक्षक न्हू, इतल्या वत्तडा मदें काम करना जाल्यार एक बरी समाज रुपीत करूंक तुमी वावर करतात बळे. सर्गींचे राज तुमचे. शिक्षकांचो महत्व अर्थ जालो तर आमी कोणी तोंडा भावची नाकात. बी पॉझिटिव्ह, सकारात्मक जया. आमी बागी. आज हांव निवृत्त जाल्ल्या उपरांत म्हज्या वृत्तेची श्रेष्ठ आसा आतां म्हाका करेक्ट कळटा. दुसऱ्यांक हुद्दो गेलो, सन्मान पुरो गेले, पूण हांव खंय गेल्या रे आमच्या गवळी बापांनी सांगिल्ल्या बरे टिचर नमस्ते. व्हडल्या व्हडल्या हुद्द्यार आसात, हांवें शिकयल्ले भुरगे वळखतात संतोष, पूण नीज संतोष म्हाका खंय मेळटा गोत्तात. म्हज्या गांवांत रिक्षा सोडसो एक ड्रायव्हर, मास्कलीकसो एक मापली, वणाच्या आंगडीचो हनीफा आनी दुसरे दुसरे ल्हान ल्हान आंगड्यो कुलकार प्रामाणीक तरान ते जेवन आसात. एक रिक्षा सोडून टिचर ना निम्मान मनेगे ड्रॉप मारतेने आंगडी गेले बन्नी कुदकोळी. आनी एक विद्यार्थी आसा म्हजो व्हडलो लिडींग डेंटिस्ट जावन आसा, तो गेल्ला कुडले एकाले म्हणटात नीव नन्न हल्लू उदुरिस्तेने हेळिद्दु. ಹೌದು ಮಾರಯ್ಯ, ನೀನು ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿ, ಈಗ ನನ್ನ ಹಲ್ಲು ಉದುರಿಸ್ತೇ ಇಲ್ಲ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಹಲ್ಲು ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೇನೆ. ಅನಿ ಖಾಲೇ ಸಹಿಜೆ ಆಮಿ ನಿವೃತ್ತ ಜಾತಾನ ಆಮಿ ಕಿತ್ಲೆ ಪೈಸೆ ದಂದಿರ್ವೆ ರಾಸ್ ಕರ್ತ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ನೈ, ಆಮ್ಕಾ ಕಿತ್ಲಿ ತೃಪ್ತಿ ಅಸ ಮಕಾ ಮುಜೆ ಯಾವ ವೃತ್ತೇನ್ ತೃಪ್ತಿ ಮೇಳ್ಯಾ. ಆತ ಮುಂದರ್ಸಿ ಹಂಗ ರೌಂಚೆ ನಕ ಆಮಿ ಸಂಗ್ತಾ ಭುರ್ಗಿ ಅಶಿ ಭುರ್ಗಿ ತಶಿ ಭುರ್ಗಿ ಉಸಾಂಬಳ ಸಂಗಲ್ಲ ಐಕ ನಾನ್ ಗೌರವ ದಿನ ಅಂತ ಭುರ್ಗಿ ಆಮ್ಚಿ ಬಿರ್ಮೋತ್ ಒಪ್ಪತಾ ತುಮಿ ತಿ ನಿರ್ಭಾಗಿ ಆಮ್ಚಿ ಭುರ್ಗಿ ಏಕ್ ಸುರಿ ಜಾಲ್ಯಾಂತ. भुरगीं कित्याक तशें करतात, भुरगीं कित्याक आयकनात, भुरगीं कित्याक रेस्टलेस, भुरगीं कित्याक पाटी उलयतात. परिस्थिती बदलल्या, आमी म्हणटा परिस्थिती बदलल्या, भुरगीं बदलल्या ना, परिस्थिती बदलल्या म्हणून परिस्थिती बदल आगिदे. आमी परिस्थिती म्हज्या प्रमाणे चेंज जायचे म्हळ्यार ती सूख जाता, आमी मूर्ख जाता. परिस्थिती प्रकार आमी बदलचे ते दळा आमी शणे जाता. भुरग्यांची परिस्थिती पळयल्या भुरग्यांची बिरमोतच त्या देखून तांच्या संगता आमी बिरमोत. वडिलां विशय नाका, तांकां तिगे भायर दवरया, आमकां टायम ना. आतां भुरग्यांक तांचे व्यक्तित्व रुपीत करून तुमी काले करयात. भुरग्यांक शिक्षण दिजे, शिकाप दिजे आमचे मेन काम. पूण उडास तोरा आजकालच्या ह्या डिजिटल संवसारांत भुरग्यांक नॉलेज दिवचे मस्त मुळां आसात, सोर्स आसात. कंप्युटर असा म्हणतात, पण उडास तोरा कंप्युटर कॅन नेवर रिप्लेस ए टीचर, नेवर. कित्याक म्हळ्यार कंप्युटर तुका ज्ञान दीत पूण मोग दिना, तुझ्या जिणेक दिशा दिना, तुका तिद विना, ती वाट सारखी ना, ह्या वाटेन वस म्हण सांगना, तुका प्रेरणा दिना. तशें जाल्ल्यान तुका मनशापण कंप्युटर शिकयना, खाली नॉलेज मात्र तुका दिता जाल्यार कितें फायदो. तसल्या असल्या परिस्थितींत आमकां भोव महत्वाचो एक पात्र खेळूंक आसा आनी तो भुरग्यांक ज्ञान दिवसूनय दिचे. कितें दिवंक कसं आमी दिचे ज्ञान, पूण सडेत विवर भुरगीं कलेक्ट करतात. एके पटी आमी ओप्पचे, आमी विद्यार्थी जायचे, ती आमच्या वरनी चड नॉलेज असतात तांकां थोड्या क्षेत्रांनी. मोगाच्या शिक्षकान असली भुरगीं तुमकां मेळटी जाल्यार संतोशान ओप्पया आनी तुमच्या कामांत तांचो सहकार काण घेया, ते आमचे वडपण. आतां ह्या भुरग्यांक कशें करचें, कशें शिकोवचें? आमच्या तोंडार हांसोनान, कित्याक म्हळ्यार वत्तड वत्तड वत्तड. हांवें सांगलें डोंट टेक इट इझी बट मेक इट इझी. कशें करचें? आमची जिणी जायचे एक एग्जाम्पल आमी जायचे देख. आमी आमकांच एक क्वेश्चन करून पळया, आमी क्लासीक वेताना कशी येता, कितलें प्रिपरेशन करून येता. हांव तुमकां सांगता, तुमकां एक बरो आदर्श शिक्षक शिक्षकी जायचे. फस्ट तुमी तुमचोच मोग करा, तुमचे वृत्तेचो मोग करा, तुमी शिकोवच्या सब्जेक्टाचो मोग करा आनी सकळांनी वरतो भुरग्यांचो मोग करा. तुम्ही स्टुडंट्स विद्यार्थीगळो म्हण नापोवच्यांत आनी मक्कळे म्हण नापोवच्यांत व्यत्यास आसा. हांवें तें बरें करून पार केलां. इस्कलांत आसचीं भुरगीं, म्हज्या हातांत आसचीं भुरगीं, म्हजीं भुरगीं, म्हाका तांचे थंय एक जबाबदारी आसा. हर एका भुरग्याचें बॅकग्रावंड म्हाका गोत्त आसा, जें सगळें इस्कल न्ही जाल्यार म्हजी क्लास. एक भुरगें क्लासींत आयकना, पाट्यान सद्दां रेस्टलेस जाल्यार दया करना त्या भुरग्याक आपया, गुटान आपया, पर्सनली उलया. आनी उलयतना आमच्या अकॅडमीच्या अध्यक्षाच्या उत्तराक एक मान दिया नेल्सन मंडेला एकडे मुंता इफ यू स्पीक टू ए पर्सन एक भुरग्याला घेऊन तू उलयताय तका गोत्त असल्या लँग्वेजीन भाषेन उलयताय झाल्यार यू टच हिज माइंड इफ यू स्पीक इन हिज मदर टंग यू टच हिज हार्ट तुका त्या भुरग्याची मायभास गोत्त असा तुकाय गोत्त असा जर त्या भुरग्या कडेन एखांतान तूं उलय आनी ताच्या मायभाशेन जर तूं उलय भुरगीं आयस पळय पिगळटा तशें पिगळटात भायर कितलीं तीं हार्ड आसात तितलीं नात भुरगीं परिस्थितीन तांकां तशें केलां तांकां शेअर करूंक कोणी नात एक सुरी दी हें बॅकग्रावंड तुमकां गोत्त आसा देखून शिक्षकान भुरग्यांक आमी दुसरच्या पयले त्या भुरग्यां विशीं आमी इल्लें समजून खाण घेवचें बरें दुसरें क्लासीक वेताना आमी कशी येता थोडी शिक्षकां इतले ग्रीम फेस टेन्शनार वेतात की एक मोठ बात उडयल्यार तोंडार लायो त्यान म्हणून येतात भुरगीं पळोवन भियेतात गाप छीप दंबवण्णान भियाच्या एटमॉस्फियरान बसतात तले डिसिप्लीन नाका आमकां हांवें म्हणचें जाल्यार म्हज्या क्लासींत हांवें फॉलो केला हांवें बट भुरगीं उलोवची न्हय आरामशें वसा बी कॉन्फिडंट तुमचे कडेन कॉन्फिडंस आसा जे तूं कितें शिकोवंक वेताय तुका गोत्त आसा जे तुजी साली कॉन्फिडंट आसा जे वसा भुरग्यांक एक हासो दिया ती हांसतात विश करनातल्या नो टेन्शन तुमी विश करा पयलें दोन दीस सोडा तुमी विश करा ताच्या उपरांत तांकां समजया तुमी पयलें विश करचें कित्याक म्हळ्यार हो शिश्टाचार दीस इज मॅनर्स तुमकां बायलां संवसारांत हें गरज पडटा पयलें म्हाका इस्कॉलांत देवटी बगुल्लें पोंपे कांय ना बेल्ल जाल्ल्या कुडले भुरगीं येवन पडली नमस्ते टिचर भितरेचे जाल्यार जालें जोसफाक येताना म्हाका एटमॉस्फियर डिफरंट बगलें राग येतालो म्हाका हें आमकां भास ना हांगा मर्याद ना हांवें विश करचें म्हण मागीर म्हाका कळ्ळें हांगा अशेंत भुरगीं मागीर हांवें समजयलें भुरग्यां ही सूख तुमी म्हाका विश केल्ल्यान हांव सर्गा वसना पूण तुमकां हांव एक बरें शिश्टाचार एक मॅनर्स शिकयतां भुरगीं ऑटोमॅटीक बदल्ली जोर करूं ना तांकां भुरगीं बदल्ली जायत गे वसा दोन मिनटां कशीं आसात विचारा दोन मिनटान टायम भुरग्यांक दिया ओके एनीथींग स्पेशल भुरगीं संतोश पावतात हांवें विचारलें एक दीस क्लासीन वाय यू ऑल आर लुकींग सो हॅपी एकल्यान थट्ट करून बरो दिसाक दोगांक मात्र उखास उलोवंक चड जाणांक ना दोन मिनटां एकल्यान सांगलें आज रोशन असो डॅडी येता म्हण रोशन असो डॅडी येता जाल्यार तुमी घाले हॅप्पी म्हण आमकां चॉकलेटां मेळटात पळया म्हणालें पूण रोशन हॅप्पी ना म्हणून तूं कितें हॅप्पी ना रोशन म्हणालो ताणें जाप दिवं ना उरल्या भुरग्यांक पुरो सैरीक कोत्ता आमची प्रिपेरेटरीची पेपरान दिल्या न्ही मीस फाल्यां पोरवां आतां पेरंटांक आपोवंक आसतना तसो डॅडी येत जाल्यार ताचे मार्क्स उण्यात ताका मार पडटा देखून भियेला तो भुरगीं रिलॅक्स जाली जालें लास्ट दोन मिनटां येवन तांकां फ्री दितालीं ओके दोन मिनटां तुमकां फ्री चलो गलाट कर नाकात बूक भितर दवरा आनी एका पिरियडीक स्टार्ट करा ताच्या मदें भुरग्यांक कोत्ता आसा आमकां आज 20 मिनिट्स लेसन आसा करतात इल्लें लेसन तांकांय दिया चर्चा करूंक सोडा भुरग्यां कडेन उलया उलोवंक सोडा सूख केल्या तिद्विया आयचे वांजली तसोच सांगता तिद्विया गुटान तिद्विया भुरग्यांक आनी एके पटी तुमी सुखी करा भुरग्यांच्या हातान संपडया भुरगीं कितली संतोश पावतात गो ते हो अनुभव म्हाका केदाळान जालो हांव बोर्डार एक कॉम्पोजिशन घालतना एक लायन हांवें रिपीट केली खोलो गोलाटो क्लासीन तूं खोलो गोलाटो कन्नड म्हणजे म्हाजे टिचर नीव एरड सारी बरं दिदी एज इफ वडलो बॉम्ब पडला म्हणलें येतलो गोलाटो फस्ट टायम ताणें हे मिस्टेक धरली येल्ली हा म्हणे सालो नीव एक्स्ट्रा बरदे हा पळयताना वय ಓ ಸಾರಿ ಮಕ್ಕಳೇ ತಪ್ಪಾಯಿತು ನನ್ನ ಹತ್ರ ಒರೆಸ್ತೇನೆ ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಿ ಮಳೆ ಇಟ್ಸ್ ಓಕೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅಂದ್ರೆ ಇಟ್ಸ್ ಓಕೆ ಇಟ್ಸ್ ಓಕೆ ಆಸ್ ಇಫ್ ತೇ ಮಕ್ಕ ಒಡ್ಲ ಮಾ ಪತ್ಕ ಬಕ್ಷಿತಾದ ಮುಳ್ಳ ಬರೀ ಸಂತೋಷನ ಅದು ಆಗ್ತದೆ ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಮಣಾ ಲೆಕ್ಕಾಲೆ ಉಂಟಾಯಿ ಅಟ್ಮಾಸ್ಫಿಯರ್ ಕಿಚನ್ ಸ ಯು ಶುಡ್ ಬಿ ಹ್ಯೂಮರಸ್ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ದಿವಂಗ್ ನಾ ಖಂಡಿದ್ಯ ಪುಣ ಬುರ್ಗ್ಯಾನಿ ಎಂಜಾಯ್ ಕರ್ಚೆ ತಲೆ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ದಿಯಾ ಬೂದು ಬರಾತರನ್ ಸಂಜ್ಞಾ ತುಮಕಾಯ ಸಂಚವರ್ನಿ ಅವ ಮುಜ ಕ್ಲಾಸಿನ ಕಾಲೇಜಲ್ಲೇ ತೋಡಿ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಸಂಗೋಂಗಿ ಬಹುಶಃ ತುಂಬ ಇತ್ಯಾದಾಳಂತ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅರ್ಬಸ್ತದ ಅವು ಕಮಾಗ 1984 ಅನ್ ಜಾಯಿನ್ ಅಲ್ಲ ಸುರ್ವೇರ್ ಏಕ ಅಟ್ವೇಶ್ಕ್ ಅಮ್ಕ ಬೈಲೇ ಇಸ್ಕಲ್ ನಮ್ಮ ಬುರ್ಗೆ ಉಂಚೆ ದೊಗ್ ಬುರ್ಗೆ ಎಕ್ಲು ಗಳಗಳ ರೊಟ್ಟೆ ಅಸ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಕಿತ ರಟ್ಟೆ ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀಯಮ್ ಅಳ್ತಾ ಅವನು ನನ್ನನ್ನು ಟಕ್ ಟಕ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಟೀಚರ್ ಮೇಡಮ್ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಟಕ್ ಟಕ್ ಹಾಗಂದ್ರೆ ಎಂಥದ್ದು ಊರಲ್ಲೇ ಅಸಾತ್ನೆ ಸರಿ ಗುಲು ಉಂಚೆ ಅದು ಅವನ ಅಪ್ಪ ಆಚಾರಿ ತಸೊ ಬಾಪ ಈ ಕಾರ್ಪೆಂಟರ್ ದೇಕೊನ್ ಹೋತಾಗ ಕಾಲೇ ಮಂಟ ಟಕ್ ಟಕ್ ಮುಂಡ ಪೈತಾಕೆ ತೋ ಬಿರ್ ಮದ್ ಗಳಗಳ ರಟ್ಟ ಆತ ಕಾಲೇ ಗರ್ಚೆ ಈಗ ನಾನು ಏನ್ ಮಾಡುದು ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಮಣಲ್ ಶಿಕ್ಷೆ ದಿವಂಚಿದ ಒಡ್ಲು ಅಪರಾಧಿ ಅದು ಅಲ್ವಾ ನಿನ್ನ ಅಪ್ಪ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಾ ಬರ್ತು ಅವನ ಅಪ್ಪ ಬಸ್ ಡ್ರೈವರ್ ಟೀಚರ್ ಸಿಪಿಸಿಗೆ ಅಯ್ಯೋ ಹುಡುಗ ನೀನ್ ಅಳೋದು ಅವನಿಗೆ ಪಾಯಿ ಪಾಯಿ ಹೇಳು ನೀನು ಮಳೆ ತಾಚ ತೊಂಡಾರೋಲು ಸಂತೋಷಿಗೆ ತೋ ಬೇಜಾರ ಏನ್ ರಡ್ಚ ಬುರ್ಗೆ ಅಂತ ಅವನು ಆನಂದ ಬಾಷ್ಪ ಇತ್ಲ ಸಂತೋಷ ಅಂತ ಪಾಯಿ ಪಾಯಿ ಪಾಯಿ ಪಾಯಿ ಮಣಂಗ್ ಸುರು ಸಲ ತಾಚ ಒಟ್ಟು ಗುರ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸುರು ಸಲೇ ಸ್ಟಾಪ್ इतल्यार अखेर करया. हाचे उपरांत तुवें ताका उलोवंक ना, ताणें हाका उलोवंक ना. भायर गेल्या आमची मर्याद येता बंद जालें. आनी हे पटी खालें जालें, एका क्लासीन अशी परिस्थिती आयिल्ली आमच्या पोंपे हायस्कुलांत भुरग्यांक मुक्काल वर ब्रेक दनपरां. 15 मिनटांनी जेवण जाता, 15 मिनटां स्टडी, उरली 15 मिनटां ते खेळले पुरो जिरयतात. दौंचें, उडकाणां मारचीं, दौडान व्हरचें, वण व्हरचें, इंत कामां. ते वयल्या फ्लोरार तशेंच जातालें. ती म्हाका फस्ट पिरियड मेळटाना एका क्लासीन एक भुरगो रडतय आसा, तूं काल्या रडटाय म्हळें. तो रडको रडतो सदां काले म्हणी आसा, काल्या आज काल नाल्या आज कित्याक रडटाय. ते नाइन्थ बी क्लासीच्या अल्या एका भुरग्यान म्हाका उखोल नाडलो, हांव एत्तिकोंडु बंदा अंत. ಏನಾಯ್ತು, ಎಲ್ಲರೂ ಎತ್ಕೊಳ್ತಾರೆ ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಮಳೆ ಇಲ್ಲ, ಅವನ್ ನನ್ನನ್ನು ಎತ್ತಿಕೊಂಡು ಬರಬಾರ್ದಿತ್ತು ಮಣಲು. ಬಿಡು ಮರೆಯ, ಒಂದು ಸಣ್ಣ ಸಂಗತಿ ಅಲ್ಲ. ಏನಾಯ್ತು, ಎಲ್ಲರೂ ಆಚೆ ಈಚೆ ನೀವು ಓಡಾಡ್ಕೊಂಡು ಇರ್ತೀರಿ. ಐಕನ ತೆಬ್ರಿಗೆ ಆಪೋಯ್ಲು. ತೋ ನಾನೇನು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ತೋಬಿಯಲ್ಲ. ನೀನು ಅವನನ್ನು ಎತ್ತಿಕೊಂಡಿದ್ಯಾ? ಹೌದು. ಯಾಕೆ? ಅದು ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಆಚೆ ಈಚೆ ಕೊಂಡೋಗ್ತೇನೆ ಎಲ್ಲರನ್ನು ತಕ ತೆಂತ ಕಾಮ್ ಜಾಲೆ. ನೀನು ಎಲ್ಲಿಂದ ಎತ್ಕೊಂಡು ತಂದ್ಯಾ? ಅಲ್ಲಿ ಕಿಟಕಿ ಹತ್ತಿರದಿಂದ. ಹಾಂ, ಅಕ್ಕ ಸಂಗ್ಲೆ ಈಗ ಹೇಗೆ ನೋಡು, ಅವನನ್ನು ಎತ್ತಿಕೊಂಡು ತಂದೆ ಅಲ್ಲಿಂದ, ಅವನು ಅಳ್ತಾನಲ್ಲ, ಎತ್ತಿಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅಲ್ಲೇ ವಾಪಸ್ ಇಡು. ಮಳೆ ತಕ್ಕ ಇಲ್ಲೋಸ್ ಅಕ್ಕ ಇಲ್ಲೋಸ್ ತೋ ಐಕದಾಗಿ ನಿಮ್ಮಣೆ ದುಸ್ರಿ ವಾಟ್ನ ಎತ್ತಿಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತದಣೆ. ಒರ್ನು ಅಂಸರ ಅಂಸರ ದಣ ಬುಡ್ಕು ಗಂಗಲ್ ತೋ ತಾಜಾ ಕ್ಲಾಸ್ ಇದವಲು ಓ ಪಾಟಿ ಐಲು ಆಚೆ ಮಗಿರೆ ರಡ್ನೇರ ಅವನ. ಈಗ ಏನಾಯ್ತು, ಅವನ್ ನನ್ನ ಬುಡ್ಕು ಅಂತ ಹಾಕಿದ ಅಲ್ಲಿ. ನಿನ್ನ ಕೈಕಾಲು ಸೊಂಟೇನ ಮುರಿಯಿತೇನ ಮಳೆ? ಇಲ್ಲ, ಅವನ ಹಾಗೆ ಹಾಕಬಾರ್ದಿತ್ತು ಮಳೆ. ಏರವ ನಾವು ಬುರ್ಗೋ ಕೊಡ್ತಾನ ಪೈಲು ಕಿತ ಮಳೆ ತ್ಯಾ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಯಾಟಿಕ್ ಬುರ್ಗೋತೋ ನೋಡು. ಪುನಃ ಎಚ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅವನನ್ನು, ಜೊತೆಗೆ ಇಬ್ಬರನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ. ಅವನನ್ನು ಇಳಿಸುವಾಗ ಜಾಗ್ರತೆ ಇಳಿಸಿ ಮಳೆ. ದೊಗ್ಬುರ್ಗೆ ಗೆಲೆ ತೇಗ್ಗೆಲೆ ಜಗೃತೆಯನ್ನು ದೋರ್ಲೆ ತೋತಾಚ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಗೆಲೋ ಓ ಸೋಲೋ ನೈಲೋ ಬುರ್ಗೆ ಅಸಮಾಧಾನ. ಆಮಿ ಬುದ್ಧ ಒಂದಲೇ ಪವನ, ವಿ ಶುಡ್ ಬಿ ವೈಸ್, ವಿ ಶುಡ್ ಬಿ ವಿಟ್ಟಿ. ಬುರ್ಗ್ಯಾಂಗ್ ಕಷೆ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಕರ್ಚೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬದಲ್ಲಿ ಮೂರ್ಖ ಪಣದತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮಖ ಜಾಯ್ದಲ್ಲೇ ಬದಲಜೆ ಕ್ಷಣ ಜಯ ಆಮಿ ಬದಲಯ. ತಶೇ ಬುರ್ಗ್ಯಾಂಗ್ ಮೋಗ್ದಿಯ ಜಡಿನಾಂತ. ಓಕೆ ಜಡು ಕಾಣೆ ತು, ಅವ್ ಜಟ್ಟ ತುಮಿ ಬರೋನ್ ಪೊಳೆಯ ಬುರ್ಗಿಂದ ಕರ್ನ ಸೊಣ್ಣ ನಮ್ಕ ಮಕ ಜಾಲ. ಉದಾಹರಣೆ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಜಡುಂಗ ಆಯಕ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಕಾಲೆ ಗೆಲೆ ದಡುಂಗು ತಣಿ ಕಾಲೆ ಗೆಲೆ ಇಮ್ಳ್ಯಾರ ಜಡುಂಗ್ ರೆಡಿ ಜಲ್ ನಾಂತ. ಆಮೇಲೆ ಸಂಗ್ಲೆ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ತಿಕೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಡೆಸ್ಕ್ ಅಂತ ದರ್ತಾದ್ ಗಿ ತುಮಿ. ಹಾಂ ದರ್ತ ಅಮಳೆ ಸರ ನಡ್ಲಿ ಶುರು ಕೆಲೆ ದವೆ ಚಬ್ರಿಗೆ ದವ ನೀವು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಆತ ಅಂದರ್ಲೆ. ನೀವು ಗುಡಿಸೋದು ಬೇಡ, ನಾವು ಗುಡಿಸ್ತೇವೆ. ದಿಸ್ ಈ ಲಿವಿಂಗ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆತ ವಸ್ತು ವಿಷಯ ತುಮ್ಕ ಆಮೇಲೆ ಸಂಗಜೆ ಮುಂಚಿಂತ್ಲೆ ಟೈಮ್ ಚಾಬಾ ಧರ್ಮನ್ ಜಾಯ್ನ ಪಣ ಬುರ್ಗ್ಯಾಂಕ್ ಆಮ್ ಇತ್ಲೇನ್ ಸಂಗ್ತ ತುಮಿ ಬೋರಿ ಶಿಕ್ಷಕ ಅನ್ಸಂಕ್ ಅಪೇಕ್ಷಿತ ಅದ ಬುರ್ಗ್ಯಾಂಕ್ ಮೋಗ್ದಿಯ ತುಮ್ಚ ವೃತ್ಯ ಸೋ ಮೋಕ್ಕರ ಸುಸ್ನಿಗ್ ಜಯ. ಬುರ್ಗ್ಯಾಂಚೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕಶಿ ಆಸಾ ತಿಂ ಬುರ್ಗಿ ದುಸ್ರ ಕೊಣಾಚಿ ಮುಂಚ ತಿನ್ನಕಾದ ತುಮ್ಚೆ ಹತಾನ್ ದೇವಾನ್ ದಿಲ್ಲಿ ಬುರ್ಗಿ ತುಮ್ಚಿ ತುಮ್ಚಿ ವೃತ್ತಿನೇ ತುಮ್ಚೆ ಮಿಸಾವ್. ಈ ನಿವೃತ್ತ ಜಾಲ್ಯಾ ಬರೇ ಉಲಯತಾ ಮನುಷ್ಯದ ನಾ ಅಜೂನ್ ಮುಜೆ ಮೋನ್ ಮುಜೆ ಇಸ್ಕಲಂದ ಆಸಾ ತ್ಯಾ ಬುರ್ಗ್ಯಾಂಗ್ ಹಾಂ ಮಿಸ್ ಕರ್ತಾ ತ್ಯಾ ದೇಕೋನ ಯಾ ತುಮ್ಚೆ ಮಿಸ್ ಅವಂತ ಹಾಂ ತುಮ್ಕ ಜೈತ್ ಮಾಕ್ತಾ ತುಮ್ಚೆ ಧರ್ಮನ ಹಜಾರ ಬುರ್ಗ್ಯಾನ್ ಸೋ ಫುಡಾರ ಸುಂದರ ಸಾವಂದಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ರೂಪಿತ ಸಾವಂದೇ ಮಣ ಮಾಗೋನು ತುಮ್ಚಾ ವೃತ್ತೇನ್ ತುಮ್ಕ ಜೈತ್ ಮಾಗೋನು ಮಕ ಸಮಾಧಾನ ಐಕಲ್ಯಾ ಕತೀರ ತುಮ್ಸ ಉಪಕಾರ ಟೌನ್ ಅವಕಾಶ ದಿಲ್ಯಾ ಕತೀರಿ. ಧನ್ಯವಾದ ಪಟೈತಾ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು
1: ಟೀಚರ್. ಅನಿ ಬುರ್ಗ್ಯಾಂಗೆ ಗಿಸಾಚ ಸವಾಲ ಸಾ ಕಾಲೆ ಸವಾಲ ಒಕ್ಕಿತ ಮಕ್ಕಳೇ ಓಯ್ ಮೋ ಎಸ್ ಸಾರ್ ಕಿತ್ಲೇ ನಮ್ಮ ಟೀಚರ್ ಮಿಸ್ಸಾರ್ಲ ಅಸಲೇ ಮಕ್ಕ ಯಾವ ಸಿಕ್ತಾನ ಮಕ್ಕ ಇಸ್ಸಾರ್ಲ ಅಂತ ಟೀಚರ್ ಹಂಗೆ ಇಕ್ಲೆ ಟೀಚರ್ ಹಂಗ ಸರ್ ಆತ ಟೆಂತ್ ಸವಾಲ್ ತುಮ್ ಕೈಸತ ಒಕ್ಕಿತ ಶಿಕ್ಷಕರೇ ಒಕ್ಕಿತ ಬಾಲ ಹೊರಗಿಲ್ಲಲ್ಲ ಓಕೆ ಗಿತೇನ್ ಸಾವಂತಿ ಖಂಡಿಸೋ ನಮ್ಮ ಟೀಚರ್ ನಿವೃತ್ತ ಜಾಲ್ಯ ಕಾಲಿ ತಿಜಾ ಅಧಿಕಾರ ತಿಜ ಸೆವೆನ್ ಮಾತ ತಿಜ ಉತ್ತರ ಅಂತ ನಿವೃತ್ತ ಜಾವ ನಮ್ಮ ನಮ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟ ಜಾಲ ಓಯ್ ಮೋ ತಿಜ ನಿವೃತ್ತ ಜೀವನ ಅತ್ಯಂತ ಸುಖಾಚ ಸಂತೋಷ ಸಮೃದ್ಧಿ ಜಾವ ನಿಮ್ಮ ನಾಶಯ ಮುಸ್ತುಕಣತಿ ಕಾಪೋಣ ಸಶನ್ ಸಕ್ಕಡಕ್ಕ ಸಂತೋಷ ಕೊರೋ ತಿಸ್ಕೊಂಡು ಮಣನು ಆಮ್ ಸಮಯ ಮಾಗಣ ಸಮಯ ಪರತ್ ಟೀಚರ್ ನಮ್ಗೆ ಅವನ್ ದೇವ್ ಬರೇ ಕೊರೋ ಮಂಟ.

0: येसूक तुमी म्हाका विश्केल्ल्यान हांव सर्गांव वसना, पूण तुमकां हांव एक बरें शिश्टाचार एक मॅनर्स शिकयतां. भुरगीं ऑटोमॅटीक बदल्लीं, जोर करूं ना तांकां, भुरगीं बदल्लीं. जायत गे वसा, 2 मिनटां कशीं आसात विचारा, 2 मिनटान टायम भुरग्यांक दिया. ओके, एनीथींग स्पेशल? भुरगीं संतोश पावतात. हांवें विचारलें एक दीस क्लासींत, वाय यू ऑल आर लुकींग सो हॅपी? एकल्यान थट्ट करून बरो दिसाक दोगांक मात्र उखास उलोवंक, चड जाणांक ना, 2 मिनटां. एकल्यान सांगलें, आज रोशन असो डॅडी येता म्हण. हय, रोशन असो डॅडी येता जाल्यार तुमी गाले हॅप्पी म्हण, आमकां चॉकलेटां मेळटात पळया म्हणाले. पूण रोशन हॅप्पी ना म्हणून, तूं कितें हॅप्पी ना रोशन म्हणालो. ताणें जाप दिवं ना, उरल्या भुरग्यांक पुरो सैरीक कोत्ता. आमची प्रिपेरेटरीची पेपरां दिल्यान ने मीस, फाल्यां पोरवां आतां पेरंटांक आपोवंक आसतना तसो डॅडी येत जाल्यार ताचे मार्क्स उण्यात, ताका मार पडटात देखून मेला तो. भुरगीं रिलॅक्स जालीं. जालें, लास्ट 2 मिनटां येवन तांकां फ्री दितालीं. ओके, 2 मिनटां तुमकां फ्री, चलो गलाट कर नाकात, बूक भितर दवरा आनी एका पिरियडीक स्टार्ट करा. ताच्या मदें भुरग्यांक कोत्ता, सामको आज 20 मिनट्स लेसन आसा, करतात इल्ले लेसन तांकांय दिया, चर्चे करूंक सोडा, भुरग्यां कडेन उलया, उलोवंक सोडा, उलोवंक सोडा. सूख केल्यार तिद्विया, आयच्या वांजेली तसोच सांगता, तिद्विया, गुटान तिद्विया भुरग्यांक, आनी एके पटी तुमी सुखी करा, भुरग्यांच्या हातान संपडया. भुरगीं कितली संतोश पावतात गोत्ते, हो अनुभव म्हाका केदाळान जाल्लो. हांव बोर्डार एक कॉम्पोजिशन घालतना एक लायन हांवें रिपीट केली, खोलो गोलाटो क्लासींत खोलो गोलाटो, कन्नड म्हणजे म्हाजे टिचर नीव एरड सारी बरदिदिरे, एज इफ वडलो बॉम्ब पडला म्हणल्यार इतलो गोलाटो. फस्ट टायम ताणें हे मिस्टेक धरली, येल्ली हा म्हणे सालो नीव एक्स्ट्रा बरदे, हा पळयताना वय, हा सॉरी मक्कळे तप्पायतो नन्न हत्र वरस्तेने, नीवेन माडतिरी म्हळे, इट्स ओके इंग्लिश अंदळे, इट्स ओके इट्स ओके, एज इफ ते म्हाका वडल्या मा पदकां बक्षितात म्हणल्यार बरी संतोशान, आद आत्ता देव मम्मे म्हणाले काले म्हणटाय. एटमॉस्फियर कितें आसा, यू शूड बी ह्युमरस, पनिशमेंट दिवंक ना, खंडीत दिया, पूण भुरग्यांनी एन्जॉय करचें जाल्यार पनिशमेंट दिया. बूद बऱ्या तरान सांग्या, तुमकां हांवें सांगचे वरी हांव म्हज्या क्लासीन काले जाल्ले थोडी इन्सिडेंटां सांगूंक गी, भविश्यात तुमी त्या दाळांत इंट्रस्टार बसतात. हांव कामाक 1984 जॉयन जाल्ल्या सुरवेर एक 8 वेक आमकां बायला इस्कलना भुरगे म्हणचे दोग भुरगे, एकलो गळगळ्या रडटे आसा, काले जाल्लें कित्या रडटाय, ह्या कळटाय दिया म्हूण अळटा हांवन नन्न टक्क टक्क हेळताने टिचर म्हणून, येन हेळताने टक्क टक्क, आग अंद्रे अंतद उरले आसात ने सैरी उलोवचे. आदू हांवन अप्प आचार्य तसो बापाय कार्पेंटर, देखून वो ताका काले म्हणटा टक्क टक्क म्हण पळयता, तो बीर मत गळगळ्या रडटा. आतां काले करचे, ईग नान येन माडदो, हांवनीगे शिक्षा कोडबेको म्हणालो, शिक्षा दिवचे ते दडलो अपराध येतो. अल्वा निन्न अप्प येन माडतारा, हा परतून हांवन अप्प बस ड्रायव्हर टिचर सीपीसीगे. ಅಯ್ಯೋ ಹುಡುಗ ನೀನು ಆಳೋದು ಅವನಿಗೆ ಪಾಯಿ ಪಾಯಿ ಹೇಳು ನೀನು ಮಳೆ. ತಾಚ ತೊಂಡಾರ ಹೋಲೋ ಸಂತೋಷಿಗೆ ತೋ ಬೇಜಾರ ರಡ್ಚ ಬುರ್ಗೆ ಅಂತ ಅವನು ಆನಂದ ಬಾಷ್ಪ ಇಟ್ಲ ಸಂತೋಷ ಅಂತ ಪಾಯಿ ಪಾಯಿ ಪಾಯಿ ಪಾಯಿ ಮಣ ಸುರು ಜಾಲ ತಾಚ ಒಟ್ಟು ಗುರ್ಲೆ ಬರ್ಗೆ ಸುರು ಜಾಲೆ ಜಾಲೆ ಸ್ಟಾಪ್ ಇಟ್ಲಾರ ಅಖೇರ್ ಕರಿಯ ಅಚೆ ಉಪರಾಂತ ತುಮೆ ತಕ ಉಲೋಂಗ್ ನಾ ತಾಣೆ ಅಕ ಉಲೋ ನಾ ಬೈರ್ ಗೆಲ ಅಂಚಿ ಮರ್ಯಾದೆ ತಾ ಬಂದ ಜಾಲೆ ಅನಿ ಪಟಿ ಕಾಲ ಜಾಲೆ. एका क्लासीन अशी परिस्थिती आयिल्ली, आमच्या पंपे हायस्कुलांत भुरग्यांक मुक्काल वर ब्रेक दनपरां, 15 मिनटांनी जेवण जाता, 15 मिनटां स्टडी, उरली 15 मिनटां ते खेल्ले पुरो जिरयतात, दवचें उडकाणां मारचीं दवणान वरचें वण वरचें इंत कामां. ते वयल्या फ्लोरार तशेंच जातालें, ती म्हाका फस्ट पिरियड मेळटाना एका क्लासीन एक भुरगो रडतय आसा, तूं काल्या रडटाय म्हळें, तो रडको रोत सदां काले म्हणी आसा, काल्या आज काल नाल्यार आज कित्याक रडटाय. त्या 9th B क्लासीच्या अल्या एका भुरग्यान म्हाका उखोल नाडलो, हांव नन्न एत्तिकोंड बंद अंत, येनायतू एल्लर एत्कोळतार ओबरनोबर म्हळे, इल्ल हांव नन्न एत्तिकोंड बरबार्दितू म्हणालो. बिड मारया ओन सण संगती अल्ल, येनायतू एल्लर आचे ईचे नीव ओडाडकोंड इर्तिरी ऐकना, त्या भुरगे आपयलो तो नानेन माडलिल्ल, नानेन माडल तो बियल, नीन अवनन एत्तिकोंडिद्या? हौदु, याके? अदु नानु यावागलू आचे ईचे कोंडोग्तेने एल्लरन्नु, तक तेंत काम जाले, ನೀನು ಎಲ್ಲಿಂದ ಎತ್ಕೊಂಡು ತಂದ್ಯಾ? ಅಲ್ಲಿ ಕಿಟಕಿ ಹತ್ತಿರದಿಂದ. ಹಾಂ, ಅಕ್ಕ ಸಂಗ್ಲೆ ಈಗ ಹೇಗೆ ನೋಡು, ಅವನನ್ನು ಎತ್ತಿಕೊಂಡು ತಂದೆ ಅಲ್ಲಿಂದ, ಅವನು ಅಳ್ತಾನಲ್ಲ, ಎತ್ತಿಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅಲ್ಲೇ ವಾಪಸ್ ಇಡು ಮಳೆ. ತಕ್ಕ ಇಲ್ಲಸು ಅಕ್ಕ ಇಲ್ಲಸು ತೋ ಐಕದಾಗಿ ನಿಮ್ಮಣೆ ದೂಸರಿ ವಾಟ್ನ ಎತ್ತಿಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತದಣೆ ಒರ್ನು ಆಂಸರ ಆಂಸರ್ ದಣೆ ಬುಡ್ಕೋ ಗಂಗಲೋ ತೋ ತಾಜ ಕ್ಲಾಸಿದವ್ಲು ಓ ಪಾಟಿ ಐಲೋ ಅಚೆ ಮಗಿರೆ ರಡ್ನೇರ ಅವನ. ಈಗೇನಾಯ್ತು, ಅವನ್ ನನ್ನ ಬುಡ್ಕು ಅಂತ ಹಾಕಿದ ಅಲ್ಲಿ, ನಿನ್ನ ಕೈಕಾಲು ಸೊಂಟೇನ ಮುರಿಯತೇನಾ ಮಳೆ? ಇಲ್ಲ, ಅವನ ಹಾಗೆ ಹಾಕಬಾರ್ದಿತ್ತು ಮಳೆ. ಏರವ ನಾವು ಬುರ್ಗೋ ಕೊಡ್ತಾನ ಪೈಲು ಕಿತೆ ಮಳೆ ತ್ಯಾ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಯಾಟಿಕ್ ಬುರ್ಗೋತೋ ನೋಡು, ಪುನಃ ಹೆಚ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅವನನ್ನು, ಜೊತೆಗೆ ಇಬ್ಬರನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ, ಅವನನ್ನು ಇಳಿಸುವಾಗ ಜಾಗ್ರತೆ ಇಳಿಸಿ ಮಳೆ. दोग भुरगे गेले तेग गेले जागृतायेन दवरले तो ताच्या क्लासीक गेलो वसलोन आयलो भुरग्यां समाधान. आमी बुदवंत जाल्या पावना. वी शूड बी वायज, वी शूड बी विटी. भुरग्यांक कशें हँडल करचें, परिस्थिती बदलली मूर्खपण जाता. परिस्थिती म्हाका जाय जाल्यार बदलचे, शाणे जाया आमी बदलया. तशें भुरग्यांक मोग दिया. जडिनात ओके जडू काडलें तूं, हांव जडटा, तुमी बरोवन पळया. भुरगीं करना, सोडनात आमकां. म्हाका हें हें जालां उदाहरण, एक पनिशमेंट जडूंक गाय एका क्लासीक. खालें गेलें जडूंक, तांणी खालें गेलें गी म्हळ्यार जडूंक रेडी जालें नात. हांवें सांगलें नो प्रॉब्लम, तिके बांक डेस्कान धरतात गी तुमी. हां धरता म्हळें. सरोन हाडली सुरू केलें. धवेचे भुरगे धांवन येवन म्हज्या दोनी हातान धरले. नीव गुडिसूत बेडा ना गुडिसतेवे. दीस इज लिवींग एग्जाम्पल. आतां वस्तू विशयी तुमकां हांवें सांगचें म्हण चिंतलें, टायमाच्या अभाव धर्मान जायना. पूण भुरग्यांक हांव इतलें सांगता, तुमी बरीं शिक्षकां जावंक अपेक्षितात. भुरग्यांक मोग दिया, तुमचें वृत्त सो मोग करा, सोसनीक जाया. भुरग्यांचे परिस्थिती कशी आसा ती भुरगीं दुसऱ्या कोणाची म्हूण चिंतिनाकात. तुमच्या हातान देवान दिल्ली भुरगीं तुमची, तुमची वृत्ती न्हय, तुमचें मिसांव. ही निवृत्त जाल्यार बरें उलयता मनशात ना. आजून म्हजें मन म्हज्या इस्कॉलांत आसा, त्या भुरग्यांक हांव मीस करतां. त्या देखून ह्या तुमच्या मिसांवांत हांव तुमकां जैत मागतां. तुमच्या धर्मान हजारो भुरग्यांचो फुडार सुंदर जावं दे, व्यक्तित्व रुपीत जावं दे म्हूण मागोन, तुमच्या वृत्तेन तुमकां जैत मागोन, म्हाका समाधानान आयकल्ल्या खातीर, तुमचो उपकार आटोवन अवकाश दिल्ल्या खातीर धन्यवाद पटयता. थँक्यू.
1: टिचर आनी भुरग्यांक एक दिसाचे सवाल आसा. खालें सवाल ओकिता मक्काळे वय मो विसार कितले मुसले टिचरान विसारलें आसलें म्हाका. हांव शिकटान म्हाका विसारलें थोडे टिचरांनी. हांगा एकले टिचर हांगा आसा. आतां टेंथ सवाल तुमकां येसता. ओकिता शिक्षक रे, ओकिता बाल वर गेला. ओके कितें जावं दी कंडिशन आमच्या टिचर निवृत्त जाल्या. काली तिच्या अधिकारान तिच्या सेवेन मात तिच्या उतरान ती निवृत्त जावं ना म्हण आमकां स्पश्ट जालां. वय मो तिचें निवृत्त जिवन अशेंत सुखाचें संतोशाचें समृद्धी जावं न्ही म्हण अशें ह्या मस्त कडेन ती कापून दिस अशें सगळ्याक संतोश करूंक ती सुकोवन दी म्हणून आमच्या समेन मागण्या समे परत टिचर आमकां हांव देव बरें करूं म्हणटा.

यान रमेश राय कुकुवाळ्ळी तुळु रंगभूमी दवरी एल्ले कलाविदे निगल केनुदुप्ले रेडियो सारंग 107.8 FM उंदु रंग रंग दा बदुकु।